श्री रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता. तापस वेश धारण केलेले दोन बटू मंडपात आले. ते म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. श्री रामांना माहीत नव्हतं की आपल्या समोर आपल्या चरित्राचं गायन करणारे हे बटू आपलेच पुत्र आहेत. स्वयं श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे, कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतिने तेजाची आरती कुशलव रामायण गाती. राजस मुद्रा वेश मुनींचे, राजस मुद्रा वेश मुनींचे, गंधर्वचते तपोवनींचे, वाल्मिकींच्या भाव मनीचे, मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील, ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल, बालस्वरानी करुणी किलबिल, गायने ऋतुराजा भारिती कुशलव रामायण गाती. फुलापरी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती, कर्णभूषणे कुंडल डुलती, संगती वीणा झंकारिती कुशलव रामायण गाती. सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी, सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी, नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी, यज्ञ मंडपी आल्या उतरुनी, संगमी श्रोते जन नाहती कुशलव रामायण गाती. पुरुषार्थाची चारी चौकट, पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवनपट, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट, प्रभुचे लोचन पाणावती कुशलव रामायण गाते. साम वेद से बाळ बोलती, साम वेद से बाळ बोलती, सर्गा मागुन सर्ग चालती, सचिव मुनिजन स्त्रिया डोलती, आसवे गाली ओघळती कुशलव रामायण गाती. सोडुनी आसन उठले राघव, सोडुनी आसन उठले राघव, उठून कवळीती अपुले शैशव, सोडुनी आसन उठले राघव, उठून कवळीती अपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परितो उभया नच माहिती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती.

महिषासुर, चंड, मुंड आणि शुंभ आ असुर दैत्योनो विनाश करवामा चतुर। ब्रह्मा, इंद्र, रुद्र तेमज मुनिजनोने मोहप माडणारा एवा विलक्षण चरित्रवाळा, अनेक स्वरूप धारण करणारा, दरेक देवताना स्वरूपवाळा चंडी दुर्गा माताजीने अमे प्रातःकाले नमन करीये, वंदन करीये।